0: लोट कशी हँडल करता, तांकां कशें हँडल करता, ज्यो कस्टमर्स म्हळ्यार आमगेले वॉक इन कस्टमर्स जाल्यार कशी उलयताची, प्लस आमगेले स्टाफाक कितलें चंद करून पळयलां, फॅमिलीशें पळयलां. सो तें मात्र न्ही तिगेले कसो म्हणचे तें एक धैर्य, हांव हें कोर का म्हूण एक गोल आसता, हें हांव करूं का म्हूण, तें एक धैर्य तिगेलें एक म्हाका मस्त इन्स्पायर जाता. तें मात न्ही तें कमिटमेंट म्हळ्यार आतां म्हाका हें एक रेस्पोन्सिबिलिटी आसा तें फूल टायम पळय कमिटमेंट म्हळ्यार एक नमुना फॅमिलीशें तें बिझनस म्हळ्यार एक आनी एक चेडा होड केला वरीशें पळयलां. सो तिची म्हाका मिगेल फॉर एवर इन्स्पिरेशन म्हूण येत
1: सान दोन चिता न्ही तें कशी तांगेले एक एम्प्लॉईज वटू म्हळ्यार उद्यमी वटू जनाल वटू मेळचें
0: पळयलां. हांव सान दोन म्हळ्यार हांव सांगता जाल्यार आमी पळयात रजेर पुरो चेडू आनी भायर वचचें म्हळ्यार बोंजा वताचे म्हाका उल्ट आशिल्लें. रजेर हांव आम्मा लोट ऑफिसार वचचें आशिल्ली तेन्ना आमकां पीक सिजन ना, सो सोण वच्चा जायना खंयी तांकां. सो तेन्ना हांव ऑफिसार येवचें आशिल्लें. मागीर आमी स्कुला वेळार केन्ना स्वल्प रज घाल म्हाका बोंचा व्हरता
1: आशिल्ली फ्री आसता आम्माक
0: आतां सिजन मस्त विंगड जाला म्हण आतां जेन थ्रू आवट भोंवताची म्हळ्यार रज घालून खंय खंय वताची तितले पुरो येना पूण तशें न्हय ना रजन तितले आतां बोंचा वच्चा म्हळ्यार खंयचे स्कूल तशें तुमकां रज दिवना स्कुलान स्कुला रज घालून वचचें आशिल्लें. बट हें पळय पीक सिजन आतां एप्रील मे ऑक्टोबर आनी म्हणटा ऑफिस आसता हांव आम्मा लोट ऑफिस आसची तशें सान दोन तितली क्लोजली पळोवन म्हळ्यार पळय ऑब्जर्व करना कशी एक फंक्शन करता कशी जनांक पोटू मेळ न्हू एक हे समसी चलासीत म्हूण पळोवचें म्हाका एक अवकाश मेळलेलो.
1: आतां महिला उद्यमी जावं न्हू एक समस्त व्हडलो गजाला रे कसो जबाबदारी आसता
0: महिला उद्यमी म्हण न्ही आतां खंयचे उद्यमीक आतां सादारण जबाबदारीच पळय एक्रॉस ऑल जेंडर्स म्हळ्यार सेम आतां दारलो असो बायल मनीस असो रेस्पोन्सिबिलिटी सेम आसता. बट आमकां कसो म्हळ्यार वर्क लायफ बॅलन्स त्या एक एड जाता घरांत उरले रेस्पोन्सिबिलिटी एक एडिशनल जाता. आनी कसो म्हळ्यार आतां स्टाफ हँडल करचें पळय आतां हांव वीक जो स्ट्रोंग म्हण म्हणचे न्ही म्हळ्यार दारले स्ट्रोंग आमी वीक म्हणचे न्ही बट कितले म्हळ्यार एक बायल मनीस म्हणसर जाता पळय सिरियसनेस एकल्यांक उण आसता म्हळ्यार एक बॉस म्हणटा पळय सो त्या म्हाका न्ही हांव म्हणचे हांव जनरली म्हणचे ते कोणाक एक प्रॉब्लेम आसता रेस्पोन्सिबिलिटी पुरो आसता म्हळ्यार इट्स द सेम आतां दारलो असो बायल आसा तुमगेले फायनान्स आसतले तुगेले स्टाफाचें कोण पळोवपाक क्लायंट फिडबॅक तांगेले कसले इम्प्रूवमेंट आमकां करपाक जाल्या बिझनसा त्या पळोवपाक सो त्या रेस्पोन्सिबिलिटी कॉमन आसता. हांव सांगल्यावर एक वर्क लायफ म्हळ्यार घरांतूल रेस्पोन्सिबिलिटी त्या आमी कशी मॅनेज करताची म्हळ्यार एक मस्त इम्पॉर्टंट बायल मनशाक हाजी वट्टू बिझनसा वट्टू
1: म्हळ्यार एकू आमी फोकस करूं जायना बायल मनशांक तें एक काम चड आसता म्हळ्यार कामाचें पळोवपाक आमी उद्यम प्लस घराचें पळोवपाक तशीच आतां तुमी दोनी तलेमाराचे म्हळ्यार सेकेंड जनरेशन तुमी उद्यमी जावन आसा ती आनी तूं अनुकूल कसो पुरो आसा अनानुकूल कसो पुरो जाता.
0: अनुकूल कसो म्हळ्यार आमकां आतां सुरे दोन पळय स्टार्टींग दोन एक सूर करता आसत तें एक ऑपॉर्च्युनिटी ना तें अनुकूल म्हणचे न्ही हांवें कसो म्हणचे म्हळ्यार तें फस्ट जनरेशन उद्यमीक कसो प्रॉब्लम आसता पळय तें आमी फेस करनाचे तांकां बंडवाळ इश्यू आसतले जावं नातल्यार स्टाफ मेळचे प्रॉब्लम आसतले इनिशियली पळयात म्हळ्यार एक आयडिया आसल्यार आमी ते सूर करता जाल्यार तांकां जांग वायट तें पुरो आलोचन करता सो त्या म्हाका मे बी त्या एक स्टेप म्हाका स्किप जाता म्हळ्यार आमी सेकेंड जनरेशन म्हणटा तें आतां सिस्टम कसले एक बिझनस करचे एक सिस्टम आसता पळय एक फ्लो ऑफ हे आसता ऑपरेशन्स आसता त्या पुरो ऑलरेडी सेट जावन आसता सेकंड जनरेशन म्हणटा एक फस्ट जनरेशन आनी कोर नासता सो त्या एक एडवांटेज डेफिनेटली आसा. तितलेच हांव म्हणजे डिसएडवांटेज एक कसो आसा म्हळ्यार एक कसं म्हळ्यार आतां आमी येतना आमी कसं की आतां टॅक्नॉलॉजीनी पुरो डेली डेली चेंज जाता सो आमी आमगेलेच आमी शिकून कसं की येताची जो नवे पुराय विंगविंगड एडिशनांनी आसता सो आमकां ते ओपास ते बिझनस आमी एप्लाय करता जाल्यार आमगे लोट आशिल्ले जनांक कन्विन्स करता त्या पुराय आसता म्हळ्यार पुढे आशिल्ली सिस्टम चेंज करता जाल्यार तितलें सुलभ ना पळयात एक मस्त वर्स दोन चोल ना येयले एक सिस्टम आसतना सडनली आमी येवन ना आनी पांय दोन अशें करया म्हणटा तितलें सुलभ आहे त्या चेंज हाडच्याक सुलभ न्ही कश्ट आसता सो त्या एक आसता कन्विन्स करूंक पळय हाजे ह्या बेनिफीट म्हूण आनी एक कसं म्हळ्यार आतां स्टाफ ऑफकोर्स म्हाका कसले आमगेले बिझनसा म्हाका कसले प्रॉब्लम जाय न्ही त्यामुळे हांव मगेल ओडटा इवन आजिताय तांणी म्हाका सान चेड दोन पळयला सो त्या कसले इश्यू जायना बट इवन देन आमकां शिकून काडक म्हळ्यार कसं म्हळ्यार फस्ट जनरेशन एंटरप्रेनर आसतना प्रती स्टेजार एक नमुना कंपेरिजन म्हण न्ही म्हळ्यार तांणी केलेली वरी अशी कर आतां जत्तल वाय म्हूण आमकां एक नमुनाचे अकाउंटेबिलिटी आनी रेस्पोन्सिबिलिटी चड आसता म्हळ्यार तांणी इतले वाडोवन हाडलेले एक समजता आमी तितले चंदायर आनी मुखार सून वर काम म्हळ्यार एक रेस्पॉन्सिबिलिटी चड आसता आनी कंपेरिजन

0: म्हणारी पुढल्यावरी असतं अल्वा की कसले चेंज झाला आता ओनरशिप म्हणारी नव जनरेशन आले तर कसले विंगड झाला की चेंज झाला की त्या म्हणाले एक सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी चढ असता त्या प्रेशर फर्स्ट जनरेशनच्या असना इथं म्हणजे त्यांनी फ्री असत त्यांना कसले एक बेंचमार्क जो एक स्टँडर्ड सेट कर ना पळ त्यांनी केलेले तांक स्टँडर्ड आमक त्यांनी केलेले स्टँडर्ड सेकंड जनरेशन
1: आम्ही आणि की वैर हडचवरी आम्ही काम करतो वैर हडचवरी
0: आम्ही काम करका तशी आमगे एफर्ट चढ असता म्हणजे त्यांनी इतले कष्ट पाहून एक बांधिलेले एक समजतो ताजी नाव आम्ही त्यावरून घेऊ का त्याच्या की चढ कोर का त्या म्हणाल तसं पुरा एक चिके
1: जबाबदारी
0: जबाबदारी असत
1: निर्मला ट्रॅव्हल्स मस्त जनाले एक स्वप्न असतं हा भोंच्या वच्चू का मग पूर गाईड अस का गोत्तू न तिल जागे वच्चू नसता ती तशी त्या पूर जनाले कसं एकास त्या पूरात सक्सेस म्हणा तंग खुशी मेळ नू त्यांनी ते एक समस्त वैर हडतच तो तंगेला पात्रस तशी आता 50 वर्ष पूर्ण केला तशी ह्या एक साधने तू तुमगेले एक दोन्ही उत्तर कसं सांगू इच्छपावता ती
0: 50 वर्ष मध्ये बदल सांगायचं त्या मस्त एक कसं म्हणजे इट्स अ व्हेरी लॉंग टाइम म्हणता पण 50 वर्ष म्हणारे ऑलमोस्ट 5 डेकेड जल्ले आता 54 इयर्स लागी जल्ले तशें म्हणटना इतले वर्सां कितले आमगेले वटू भोंवच्या आयलांचे पळय आम्ही आजी 50 वर्स क्रॉस कोर जल्ले तांगेलेची निमित्ती आम्ही आज क्रॉस करला म्हणून सांगयात इथं म्हणजे आमगेले वट येऊचे तांकां खूश जल्ले रे आमगेले वट भोंवच्या आयले रे एक पटी त्यांनी मागीर वपास वपास येता असताची सो आमकां कसं खूश जात म्हणून इतले वर्सां तांणी आम्ही आतां दांचे पटी वचे 15 पटी म्हणल्यार विंग विंगड टूर रे एकाने 15 पटी वच तुमगेले वटू सान आसतना आयली म्हणल्यार सान चेड आसतना तुमगेले वट बसार आमी आयले आतां आमी आमगेले चेडवां घेवन येता म्हण तशें पुरो म्हणटना आमकां मस्त खूश जाता म्हणल्यार तितले जनरेशन देखून आमी तांकां सर्वीस दितासाची आनी तांणी खूश पावन आमगेले वट भोंवच्या येतासाची म्हूण तशी 50 वर्स म्हणल्यार तितले हांव म्हणल्यार तितले रेस्पॉन्सिबिलिटी आसा आनी की आमी ते वरोवन घेवं का पळय नांव आनी की वाडो का म्हणल्यार त्या एक डेफिनेटली रेस्पॉन्सिबिलिटी आसा जाल्यार मस्त खूश जाता म्हणल्यार तितले जनान आमकां प्रिती कोर न्हू आमगेले सर्वीस एक एप्रिशिएट कोर न्हू इतले वर्स दोखून येतासाची म्हूण आमगेले स्टाफ पुराय तांणी मस्त सपोर्टीव म्हणल्यार इतले वर्स दोखून सुमार जन हांव सांगल्यार हांव सहन आसतना दोखून आमगेले सो तितले वर्स दोखून तांणी आमकां तितलेच सपोर्ट कोर न्हू आसाची तांणी ना जाल्यार आमी नाच न्हूची स्टाफ ना जाल्यार तांणी आमकां आमगेले वटूच आमकां कसं एक गोल असं आमी कसं एक कोर का म्हण आमगेले मन आस पळय त्याची त्यांनी रेप्लिकेट कोर न्हू तांकांय त्या भावन आसूं का पळय आमगेले आमगेले कंपनी वाडो का म्हण सो त्या भावनेर तांणी काम करतासाची सो ह्या 50 वर्स आमकां असली शो इतलो हांव तांतू लास्ट आतां कितलो लास्ट एक 13-14 इयर्स देखून मात्र ताचे पयशे पूड फूल एफर्ट म्हगेले पेरंट्स आलेची हांव अम्मालेची आतां म्हाका त्या इट्स व्हेरी इमोशनल सेंटिमेंटल ऑल्सो म्हणल्यार इतले वर्स देखून चलोवन आयले एक समजतो म्हणून
1: खंडित आता ते एक मोग असं नवं प्रत्येक पॅसेंजर्सांकही असतं स्टाफांकही असं आणि त्या वडून हरतन ते एक समस्त सेकंड जनरेशन असताना तुमकाय ते उतरान तू कळतंस तशीची आता एक उद्यमी जेवका म्हणून जाला रे कसं पुरा एक पूर्व तयारी कोर का पडता प्लॅनिंग कशी असू का
0: पळय दोन ऑप्शन असे एक तांणी इधर कामाकय जो सरवताची जो एक उद्यमी जेवका म्हणून एक आश असता आणि एक सल्प जन कसं म्हणजे कामा सरून सल्प एक्सपिरियन्स मेळ तर मागीर एंटरप्रेनर जाताची सो तयारी कसं म्हणल्यार आत्ता चेडू म्हाका दिसता मस्त इन्फॉर्मेशन असं आता इंटरनेटारी तांकां जाय आशिल्ले पुरा इन्फॉर्मेशन मेळटा तांकां खंयचे कोर्स शिकू का कसो शिकू का खंय वचू का कसो पुरो स्किल सेट जाय पुरो आत्ता चेडू प्रत्येक इन्फॉर्मेशन कोत्त असं सो तितली इन्फॉर्मेशन अवेलेबल आसतनाच पळय तांणी ताजे उपयोग करून घेवं का म्हणल्यार आतां तांकां खंयची स्ट्रीम आमकां तांणी एक उद्यमी जेवं का म्हणून तांकां कसं मनास पळय सो त्या स्ट्रिमां जाय आशिल्ली प्रत्येक त्यांनी कसं स्किल जाय त्या त्यांनी शिकून घेऊ का इथं म्हणणार आता आम्ही एक बिझनेस आस म्हणतात आम्ही त्याची मास्टर वी हॅव टू मास्टर दॅट म्हणतात पण वी हॅव टू बी द मास्टर ऑफ दॅट बिझनेस म्हणतात तशी ताका कसं पुरा जाय पळय त्या आम्ही पुराय शिकून काढका आणि कसं म्हणणार आता आमक एक बिझनेस प्लॅन असता आम्ही हा एक स्टार्ट कोर का म्हणून असता बट त्या मात्र असल्या पावना आम्ही ताजे सुत्तू कसं पुरा जाय म्हणल्यार आता हांव सांगिल बरें आतां एक आमी उद्यमी म्हळ्यार आमी प्रत्येक काम आमी करता न्हू आतां अकाउंट जाय आतां पुरो आमी पळोवपाक बट प्रत्येक काम पळोवच तशी आसना इथं आमी शिकी लिमिटेड आसता तशें आसतना आमकां एक लायक टीम बांदुका जाल्यार आमकां वट्टू कोण पुरो जाय त्या प्लॅन करता खंयची पुराय कोण कसो नमने स्किल सेट आशिल्ले जेवण आमकां एक टीम जेवका म्हूण एक लायक टीम आसची पळय स्टाफाल त्या मस्त इम्पॉर्टंट आमकां सपोर्ट करता जाल्यार आणि एक एंटरप्रेनरशिप म्हणल्यावर एक आयडिया असतं बाई सो त्या आयडिया चलत की ना म्हणून आम्ही पळोवका ना आता सीधा पाय हा एक बिझनेस उर केला रे त्या सक्सेस जात की ना म्हणून मागीर कळका सो आत

0: कसं मात पुढे तशी नाही, पुढे अगत्या निमित्त एंटरप्रेनर जात आशिले, जो कसं की एक आयडिया येईल म्हणून एंटरप्रेनर जात आशिले, जो घर पोसू का कसं करच ना म्हणून कसं की एक बिझनेस सुरू करून तशी पुरा एंटरप्रेनर जात आशिले. आता तशें न्ही, आता कितलो आमकां आयडियाज आसा म्हळ्यार हे चलत की ना म्हूण आमी पळत आसलो, आमकां ऑपॉर्च्युनिटीज तसं आसतना. आता चेडवांनी मेंटर्स असतात, कॉलेज असताची जो त्याच बिझनेस पुढे विंगड कोर नसताची म्हळ्यार विंगड उद्यम असताची, तांगेला पुरो उल्लोन समजून घेऊ का म्हळ्यार हांव अशें केल्यार हे चलतल वाय. आनी मार्केट रिसर्च म्हणटा पळय, मी गेले एक प्रोडक्ट की सर्विसाक मार्केट आस वाय, कोणे घेताचे वाय, हांव केल्लेले से फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरींग जाल्यार हे प्रोडक्ट कोणे घेताचे वाय, ताजे रिव्ह्यू कशे आस, कोणाक एक स्वल्प जना पळय आमी टेस्टात फोकस ग्रूप म्हणाचे एक स्वल्प जना कोर न्हू, तांगेल रिव्ह्यू कशी इम्प्रूवमेंट कशी करूं येता. सो त्या पुराय आतां कोर का जाती तो म्हण आतां कॉम्पिटिशन तितलेंच मार्केटांत प्रती एक फिल्डांत. आनी तितले चेडूं हांगा आतां मंगळूरा दुखून हजार कडल्यान चेडूं प्रती वर्स पास आवट जावन वताची. सो तशें आसतना आमी कस की एक युनीक आसता न्हू आमगेले आयडिया, सो त्या आमी प्रिपेरेशन करता, तेन्ना तांणी इम्प्रोवायज कोर न्हू लॉन्च करूं येता. ह्या कोर न्हू मागीर आमी आतां पळय इतली इनवेस्ट कोर न्हू फॉर एक्झाम्पल कसले केल्यार मागीर तुका ते सक्सेड जायना म्हटल्यार तुका ते तितले लॉस टाइम वेस्ट पुरा न्हू. सो ते प्रिपरेशन ते इम्पॉर्टंट.
1: जी अवतिका पैमाय, आतां एक ट्रॅव्हल करता आसतना एक केल्लेले जनाले फीडबॅक हांगा कितले मुख्य जाता?
0: मस्त मुख्य जाता. इनफॅक्ट कसं म्हळ्यार आमकां पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, कसले नेगेटिव्ह आयल्यार आमी ताका चड हे दिवचे. तर म्हळ्यार आमी पॉझिटिव्ह फीडबॅक येवं का म्हणून आमी करचे न्हू, आतां ट्रीप करचे आमी जेन्ना न्हू लायक जाला म्हणून सांगता म्हणूची, बट नेगेटिव्ह आयल्यार ते आमकां कॉशन येता म्हणून आमी खंय इम्प्रूव कोर का म्हळ्यार आमकां ते कळटा. ऑफकोर्स आतां कसं म्हळ्यार सर्वीस इंडस्ट्री म्हळ्यार प्रोडक्टा वरी नाही पळय. आतां आमी एक मॅन्युफॅक्चर केलं, एक प्रोडक्ट कन्झ्युम केलं, पक्कन कसले ना जाल्यार इम्प्रोवायज करेल. सर्वीस म्हळ्यार तशें न्ही, आमी जनालो टू डील करचे. सो प्रती जनाल एक मनोभाव विंगड आसता, म्हळ्यार तुगेल बिहेवियर विंगड आसता, आमगेल बिहेवियर विंगड आसता. तुका कसं पळोवंक का त्या म्हाका मे बी पळोवचे नाका आसतले, जो तुका कसं खावं का म्हाका नाका आसतले, तुका खंय राबूं का म्हाका खंय विंगड राबूं का आसतलें. तशें ह्युमन बिहेवियर मस्त विंगड आसता पळय, म्हळ्यार आमगेल बजेट आसतले, एस्पिरेशन खंय राबूं का म्हणून आसतले. सो मस्त सकड फॅक्टर्स असं, तशें आसतना आमी त्या पुराय कन्सिडर कोरता. तशें आसतना फीडबॅकय पळय म्हळ्यार त्या पुरा सेन्सिटीव, आतां जनाल वयरी डिपेंड जाता, बट सर्वीस फीडबॅक आमकां मस्त इम्पॉर्टंट. आतां फॉर एक्झाम्पल खंय हॉटेल्स आमना म्हणल्यार जो कसले जेवणांत तूं त्या पुरा आमकां आमकां इम्प्रूवमेंट जावूं का, तशें आमकां पक्कनी नेगेटीव आयल्यार ते आमी ताका चडची आमकां कॉन्सन्ट्रेट करचे. तशी आतां स्टाफ असो, स्टाफ डील करतना पक्कनी कसले हांव म्हणजे चड उण आसल्यार आमकां तांगेले त्या वय फीडबॅक येता, म्हळ्यार विंगड कोणे बेटर म्हळ्यार तुमगेले स्टाफ इम्प्रोवायज करता जाल्यार त्या वय येत पळय. तशी आमकां ऑलराऊंड डेव्हलपमेंटाक तशी आमकां फीडबॅक मस्त इम्पॉर्टंट आनी आमी मस्त सिरियसली घेताची.
1: एक यशस्वाचे गुट्ट म्हळ्यार अशी केल्लेली मी तर इतलं हांव वयर आयली म्हणजे केल्यावर आमगेले थॉट्स असता, तशी आमगेले आयकोप्यांक हांत दाखोवन कसं एक तांकां मुखार येवच्याक सहाय जात.
0: कस्टमर फीडबॅक मस्त इम्पॉर्टंट, आमी मस्त सिरियसली घेताची. आमकां कस्टमर म्हण आमी आमकां फॅमिलीशे म्हण आमी फॅमिलीशे पळोवन वताची. इनफॅक्ट ट्रीप जातर पळयता आनी आमकां सांगताची ना आमी एक निर्मला फॅमिलीचे आज आमी एक भाग जल्लेच म्हण, तशें आमकां मस्त संतोष मेळ. सो आमगेले उद्देश ते ताणें ओपास आमगेले की येवं का म्हूण. सो तशें आसतना यशस्सा गुट्ट म्हणचे न्ही, बट आमकां ते सर्वायव जावचे कोर अशें आमी आनी की 50 वर्स कळवला जाल्यार रिझन कसं म्हण आमकां कस्टमर आले कसं रिक्वायरमेंट तांकां कसं जाय म्हळ्यार आमकां आमी सोदून काडताचे आनी तशी तांकां ते आमी सर्वीस दिवची पळयताची. आनी आनी कसं म्हण हांव सांगले वरी पेशन्स डेडिकेशन मस्त इम्पॉर्टंट. जनालो डील करतना आमी आमकां जाय आशिल्लें तशें सांगू जायना न्हू. कस्टमर आमकां इंग्लिशान पळय कस्टमर इज द किंग म्हूण म्हणटाची. सो कस्टमर कसं सांगल्यार आमी ताका आमी सर्वीस दिवच्याक रेडी आसूं का म्हणटाची पळय तशी. सो तें आमगेलें मोटो, तशी आमी कॉन्स्टंटली पळय तांकां कसो रिक्वायरमेंट जाय ते इम्प्रोवायज करता आसताची. आनी हांव म्हणल्यार पेशन्स मस्त सुका म्हणून म्हाका दिसता. जनालो डील करचे देखून आमी आमगेले कूल दवरून घेवन कसले हे इश्यू आसले सॉल्व करता. आनी कसं म्हळ्यार ह्युमिलिटी इम्पॉर्टंट आमकां. आनी अनेक हांव म्हणचे आतां पळय एकल्यांक म्हाका हें कोर का म्हूण एक आशा आसता जाल्यार तांकां मे बी एज्युकेशन स्किल सेट आसना. अनेक सेट जन कसं म्हळ्यार तांकां एज्युकेशन आसता बट तांकां कोर का म्हळ्यार एक ध्येय आसना. सो हे दोनी वट जावन आसुका अनेक आनी ताजे वट्टू कॅरेक्टर. आतां आमी कसं म्हणजे सत्य जाऊन काम केल्यावर मात्र वरलेला कामगेल वैर एक

0: ट्रस्ट असता, कॉन्फिडन्स असता ना, हांनी म्हळ्यार ट्रान्सपेरंटली करतसची तशी म्हूण. सो ह्या पूर आय वॉट टू मेळ न्हू, हांव म्हूण येता ह्या पूर आमकां मस्त इम्पॉर्टंट जाता ह्या अशी 50 वर्सां. हांव आनीक एक 50 न्ही, आनी म्हळ्यार इट्स अ ब्रँड अँड आय वॉन्ट इट टू कंटिन्यू फॉर अ व्हेरी लाँग टायम. तशी
1: मस्त सान प्रायरी कॅनरा वाणिज्य मागीर कॅनरा मंडळीचे एक अध्यक्ष जाल्लें ती, ह्या एक स्थान कशी एक प्राप्त जालें तुमकां?
0: हांव म्हगेलें MBA जल्स आतां म्हळ्यार म्हगेलें आम ताजी डायरेक्टर जावन आशिल्ली, मागीर तशें म्हाका ताजे म्हळ्यार स्वल्प इंट्रॅक्शन आशिल्लें त्या एसोसिएशना मिटिंग्सांनी वचून. मागीर तांणी म्हणलें तूं एप्लाय करी, म्हळ्यार तांणी म्हळ्यार हांव विंगड कडेन वर्क काम करचें पळो न्हू, मे बी दे वूड हॅव आयडेंटिफायड म्हळ्यार हांग एक डायरेक्टर जावन आयल्यार ह्या संस्थेक तिणें सेव दिवं तशें जातलें म्हणून तशें हांव नॉमिनेशन घालें डायरेक्टर जाली. मागीर एक 5 वर्सान प्रेसिडेंट जाली, म्हळ्यार सेक्रेटरी वायस प्रेसिडेंट जावन. तशी ता एक अनफॉगेटेबल म्हगेलो एक एक्सपिरियन्स म्हणया ती, ता म्हळ्यार इतलो एसोसिएशनाचे एक अध्यक्ष जावचें म्हळ्यार मस्ती एक कसो म्हणचे इट्स अ व्हेरी प्राऊड फिलींग. इतां म्हळ्यार किलकी हजार कटल्या ना ती इंडस्ट्रीज असो सान MSME असो सर्विसीस इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरींग प्रत्येक कितले बिझनेसीस मंगळूर आता आनी पुराय साधारण ताजे मेंबर जावन आसची. तशी हांव एक सर्वीस सेक्टरा दोकून आयिल्ली, तांणी पुराय विंगड होडोड्डी इंडस्ट्रीजाचे परत. सो त्या म्हाका एक्सपोजर ना आशिल्लें, म्हाका त्या तितले वर्सां तूं शिकचां म्हणलें म्हळ्यार तांणी कशी फंक्शन करताची, तांणी तांगेले इश्यूज कशी सॉर्ट करताची. सो मोर दॅन म्हळ्यार प्रेसिडेंट एक प्लस म्हाका ताजे वट शिकच्याक एक पळय लर्निंग एक्सपिरियन्स शे ते सगळे म्हाका त्या ड्युरेशन आस पळय मस्त पुराय एक्सपोजर म्हणलें विंग विंगड इंडस्ट्रीची तांणी कशी काम करताची, कॉर्पोरेशनाचे DC आमगेले कशी तांगेले फंक्शनींग प्रोग्राम्स कसो जाता, एक आमगेले एक मंगळूर गांवां खातीर कसो पुरो इनिशिएटिव्ज आस कशी करतसची. सो ताजी पुरा हें मेळटा. त्या मात्र न्ही आमी म्हळ्यार प्रेसिडेंट जावनूय आमी सुमार ताका विंगड आमी आमगेले मेंबर्सां खातीर हें काम करता. सो तेन्ना GST जस्ट आयिल्ली इतलेची. सो GST आतां तेन्ना पुरो जाणां एक नवें कॉन्सेप्ट म्हळ्यार सर्वीस टॅक्स वॅट आशिल्लें GST जातून तें एक ट्रान्झिशन पळय. सो आमी मस्त प्रोग्राम्स केला म्हळ्यार आमगेले पुरो मेंबर्सांक हँड होल्ड करून तें कशी ट्रान्झिशन हांगा दोखून वॅट आनी सर्वीस टॅक्सा दोखून GST वचका जाल्यार कसो चेंज आसा, तुमी बिझनसा कसो चेंज करता कशी करता तशी मस्त पुराय आमी एकराशी ट्रेनिंग आनी पुरो दिवं न्हू तशी आमगेले संस्थे आशिल्ली पुराय मेंबर्सांक मस्त हँड होल्डींग आनी केलेलो.
1: एक मस्त टास्क आशिल्ले तुमी अध्यक्ष जाल्ले समयार. तुमी इवाल्व संस्थेचे एक स्थापक सदस्य आनी माजी अध्यक्ष जावने आशिल्ले ती, ह्या संस्थे कसून एक काम करतर अस?
0: मंगळुरांतू महिला उद्यमी हांक खंयचे एक एसोसिएशन म्हळ्यार नाशिल्ले, म्हळ्यार मस्त जाणां आतां महिला उद्यमी आसची बट तांकां एक वट्ट करून हाडची तसले एक प्लॅटफॉर्म मंगळुरान नाशिल्ले. तशें आमी एक 7-8 जाण वट्ट जावन इवॉल्व म्हूण एक संस्थे सूर केले आमी. हांगा तूं मेंबर जावका जाल्यार तुमी एक रेजिस्टर्ड उद्यमी जावन आसुका, बायल मनीस जाल्यार रेजिस्टर्ड उद्यमी जावन आसका, FSSI GST उद्यम सर्टिफिकेट खंयचे एक रेजिस्ट्रेशन आसल्यार आमगेले मेंबर जाव येता. सो त्या कसं म्हणा आम्ही आता महिला उद्यमी जाऊन आता हा सांगल्या बरे स्किल सेट इम्पॉर्टंट प्रती पण आता टेक्नॉलॉजी चेंज होता, मार्केटिंग विंग विंगड नमनाचे पुराय सूर जाता, अकाउंटिंग आता एक उद्यम म्हणजे सुद्धा आमकां प्रती एक वत्त सुका म्हण ना नव्हे आम्ही एक स्वल्प बघेन तू मस्त बुदंत असतले एक स्वल्प कडेन आमकां वीक पॉईंटय असता. सो तशें कसं आम्ही इवॉल्व आन तू एक महिला एक उद्यमीक जाय आशिल्लं तसं पुरा स्किल सेट दिवच्याक आम्ही ट्राय करचे. सो आमी महिना एक पट मेळटाची. सो त्या महिन्यान त्या एक मिटींगांत आमी भायर दोखून कोणे एक रिसोर्स पर्सन हाडटाची. सो तांणी मे बी बेसीक अकाउंटिंगा विशयी उलयतले, ज्यो आतां सोशल मिडिया पळय कशी प्रमोट करता त्या ताजे विशय आसतले, ज्यो आतां आमकां इमेज कन्सल्टंट ज्यो सॉफ्ट स्किल ट्रेनर्स असले पुराय हाडटाची विंग विंगड सेशन्स आसता. सो ते आमकां पुरा महिला उद्यमीक त्या एक एरियांत आमकां अनेक म्हळ्यार नवें कसं असं शिकून काड तसलें एक ऑपॉर्च्युनिटी. त्या म्हणून आमी एक उद्यमी जत तरी मागीर आमकां शिकच्या खंय आमकां विंगड आतां नवें कसलें आयल्यार पळय आमकां सांगून दितलो कोणें आसना. सो ह्या ह्या प्लॅटफॉर्मा थ्रू पुरा महिला उद्यमींक एक
1: वट्ट
0: कोर न्हू तांकां एक शिकून अनेक तांगेले उद्यमांत अनेक लायक करून करचे तशें एक ऑपॉर्च्युनिटी. आनी आमी वर्स एक फ्ली मार्केट म्हणटा पळय आतां कोणा प्रोडक्ट्सांनी आसल्यार त्या एक सेल तसल घालताची. मागीर आमी CII KCCI चेंबर ऑफ कॉमर्स आवट पुरे आमगेले MOU आसा. सो तांगेले कसले प्रोग्राम आसल्यार आमी तांतू भागवयसूच तशी.

0: म्हणजे एक महिला उद्यमी जत्तलांक जल्लांक एक वेदिक शिकता ती तशी एक्सपोजर
1: सांगलावरी महिला उद्यमी आता पक्कनी रजिस्टर जायनी बट ती उद्यमी तिक जाव का म्हण जाल्यार आम्ही हँड होल्ड कर न्हू तिक रजिस्ट्रेशन कशी करचे त्यावेळी पुरो सांगू न्हू मागीर आम्ही म्हळ्यार तांकां ऍड करूयात.
0: आणि तुम्ही उलयत असताना शुरवेरी म्हणले एक महिला जावन उद्यम क्षेत्रांत असल्यार घर आहे पळोवक तशी चिती गेले उद्यम क्षेत्र आहे तेन पळोवक जाता तुम्ही हे दोन कशी मॅनेज करता ती निर्वहण करचे कशी कष्ट जात की
1: पद सांग जाल्यारी म्हणतात टू रेज अ चायल्ड यू नीड अ विलेज म्हणता पण इट टेक्स अ विलेज टू रेज अ चायल्ड म्हणतात तशी मिगेल विलेज म्हणल्यार मिगेल फॅमिली मुगेले बामण आसा मुगेले माय मांव आसा तांगेले निमित्तीचें हांव म्हाजें हांगा आसा तुमगेले इद्रा म्हूण सांगता ती तां म्हळ्यार हांव मुगेल कामान तूं आसतना मुगेले चेडाक पळोवक तागेले अपब्रिंगिंगा खातीर तांणी तांणी इतले चंद करून ताका पळयलें निमित्त हांव हांगा सुखार म्हळ्यार आलोचन अशी मुगेले बिजनेसार फोकस करूं जाता त्या मात न्ही वर्क लायफ बॅलंस म्हणटना आतां पुरो जाणां वर्क लायफ बॅलंस आसता आतां आमकां करूं जायना म्हूण लेखल्यार तें जायना आमकां तें आमी कसले पुणी कोण म्हाका हें कोर का म्हूण लेखल्यार आस पळय एवरीथींग फॉल्स इन प्लेस म्हणटा पळय तें तात तितलें जत्ता बट आमी ट्राय कोर आमी ट्राय करना नातल्यार आस पळय तें वर्क लायफ बॅलंस केन्ना कितें जावचें ना सो आमी आमगेले वयर आमकां कॉन्फिडंस आसूं ना हांव कसो जाल्यार हांव हें मॅनेज करता म्हळ्यार आमकां कसल्यार पळय पुराय सॉर्ट जात म्हूण म्हाका दिसता.
0: आनी कडेरी तुमी आतां एक आयकोप्यांतू कोणी एक हांव उद्यमी जावं का एके ह्या क्षेत्रांतू आमकां अवकाश आस म्हणटालें आमकां तुमगेलें एक दोन उतर कसो सांगतलीं ती
1: न्ही एक उद्यमी जेवचें म्हळ्यारच पळय ताजे इतले व्हड विशय कसले ना म्हण चिंता म्हळ्यार एक उद्यमी म्हणटना आमी काम विंगडा खातीर करचें आमी मस्जिदां काम दिवयेत सो ताज्या इतले नोबल कॉज म्हणटा पळय कसले ना इतां म्हळ्यार एक उद्यम सूर जाल्यार कोणें एक स्टार्ट केल्यार बिजनेस ताजे वटू कितलकी जाणांक डायरेक्टली इनडायरेक्टली तांकां काम मेळच्याक अवकाश आसता सो तशें आसतना कोणें एक एंटरप्रिनर जाव का म्हळ्यार ताज्या केवड कसले ना म्हण म्हणयत कश्ट आसा पुरांत आस न्हय आतां तुका एक कामां सरवल्यारय आमकां कश्ट आस ते कसले कश्ट ना म्हळ्यार विशय ना न्हय हांगा पूण आमगेले बिजनस सो आमकां कसो क्रिएटिविटी आमगेलें कसो आमकां टॅलंट आसा आमकां ते दाखोवच्याक आमकां एक प्लॅटफॉर्म मेळटा आमगेले आयडियाज कसो आसा ते आमी कोरूं येता त्या प्लॅटफॉर्मा थ्रू आमकां एक आयडियेशन ते एक्झिक्यूट करूं आमकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा सो कोणेंय एंटरप्रिनर जाव का म्हण जाल्यारी हांव सांगला वरी कसले तुमगेले प्लॅन आसा त्या कसं कशी चलका त्या पुराय मस्त तुमी रिसर्च करचे त्या पुरो कोरका आनी कसो पुरो अगत्य आसा त्या समजून घेतल्यारच पळय म्हाका दिसता ताज्या केवड कसले ना येता म्हळ्यार आनी तवें आमगेलें आतां पॉप्युलेशन इतलें आसा किलकी चेडूं प्रती वर्स पास आवट जाताची मुखार सोन पुरो जनांक तांकां जाय आशिल्लें काम मेळचें तितलें सुलभ विशय ना तशें आसतना आमी सेल्फ एम्प्लॉय जाल्यारी कितलें लायक जाता प्लस आमी इतले जाणां विंगडा काम दिल्या वरी जाता सो कोणाक एक कसले तसले एक आयडिया आसल्यार हांव म्हणजे तुमी तुमगेले वयर कॉन्फिडन्स दवर न्हू ना आमी जे म्हाका हें करूं जत्ता म्हळ्यार आमकां कॉन्फिडन्स आसल्यार वरलेलांक आमगेले वयर कॉन्फिडन्स येता म्हूण म्हाका दिसचें सो तसले कसले आयडिया आसल्यार दोळ मुच्चून आमी
0: मुखार
1: सुका म्हूण म्हणचें हांवें
0: खंडीत आतां हें तुमगेलें एक हें उतर हें एक संदर्शन तांकां मस्तेक माहिती मेळ्ळा वरी जाल्ला म्हूण हांव लेखतां तशी तुमगेलें एक ट्रॅवल्स तुमी आतां पळोवंक येतर आसा ती तें एक मस्त बिजी आसता तुमी तें एक समयारी आमगेलें आकाशवाणी स्टुडियोक येवन आमगेलें एक श्रोत्रांक मस्तेक माहिती दिल्लेलें आस तशी आमी आकाशवाणी तर्फेन आनी आमगेलें पूर आयकोप्याल तर्फेन तुमकां धन्यवाद सांगता
1: धन्यवाद
0: थँक्यू येदळवरे ना ನಿರ್ಮಲಾ ಟ್ರಾವೆಲ್ಸ್ ಮುಖ್ಯಸ್ಥೆ ಶ್ರೀಮತಿ ವತಿಕಾ ಪೈ ಹಂಗೆಲ್ ಸಂಗಾತ ಚಲ್ಲಲೆ ಸಂವಾದ ಐಕಲಿಂತಿ ಸಂವಾದ ಚಲಾಯಿಸಿಲ್ಲಲೆ ಚೇತನಾ ನಾಯಕಕ್ಕೆ ಹಂಗಾಕ ಐಚೆ ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಸಮಾಪ್ತ ಜತ ನಮಸ್ಕಾರ.